विस्मात अग्नि विखे लगलाणी, विस्मात धरती विस्मात खाणी, विस्मात सागै प्राणी, विस्मात जो विस्मात जो विस्मात कुख विस्मात को विस्मात विस्मासला विस्मात विस्मात निरा विस्मात विस्मात।